0: Shifting focus to Maharashtra now. It seems to be the end of the road for Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray faction. Two of the six rebel MP, Nagesh Patil Ashtikar, formerly joined Eknath Shinde-led Shiv Sena. Maharashtra Deputy Chief Minister and Shiv Sena Chief Eknath Shinde. They've also come out to confirm the split in the Uddhav camp ranks. Hingoli MP cited the fund constraints and differences with the party leadership and also added the lack of development funds and other disadvantages of being in the opposition, such as the inability to get party workers' work done, as important reasons for his own defection. Now, amid these two exits from the Uddhav Sena, a contrasting moment has emerged as Sanjay Dina Patil's daughter, Rajol Patil, met Uddhav Thackeray earlier in the day, expressing her support for Shiv Sena, and said that she had presented her side to the party's leadership, that is to Uddhav Thackeray himself. The political circles in Maharashtra have witnessed a dramatic turn of events after the defection buzz grew in the Uddhav Thackeray camp. Six rebel MPs, including Sanjay Jadhav, Sanjay Deshmukh, Omraj Limbalkar, Bhausaheb Wakchore, Nagesh Patil, Ashtikar and Sanjay Dina Patil, all of whom now are in fact in question with regards to whether they have finalized their crossover to the Shinde faction.
1: लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, फुलफुट करतो आणि ते तुम्हाला माहीत आहे, अनुभवी आहे. ओमराजे निंबाळकरांच्या बाबतीत आपण म्हटलं, खरं म्हणजे काल त्यांच्या वडिलांच्या हत्येचा खटला कोर्टामध्ये निर्णयासाठी होता. ते स्वतः आणि त्यांचं कुटुंब पूर्ण एका वेगळ्या दुःखामध्ये होतं आणि अशा संवेदनशील परिस्थितीमध्ये त्यांना शिवीगाळ करणं आणि आरोप प्रत्यारोप करणं, त्यांना त्यांच्याकडे होते तेव्हा ते अगदी जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून म्हणणं आणि नंतर आरोप करणं रील स्टार म्हणून, हे सगळं जे आहे.
2: पण हे सगळं करत असताना 18 तारखेपर्यंत तरी आम्ही पुलिस कुठे गेलेलो नव्हतो. पण ज्या पद्धतीचं गैरविश्वास किंवा अतिरेक झाला बोलण्याचा, त्याच्यानंतर बऱ्याचशा मंडळीनं विचार केला की आता तिथं थांबून सुद्धा काही फार उपयोग होणार नाही. आणि खरं सांगायचं तर आपण सर्वांना माहिती आहे की खूप दिवसापासून आपण पाहतोय की सत्तेशिवाय कुठलेही कामं कार्यकर्त्याची होत नाहीये. आणि मी काय दुसरं कुठं गेलेलो नाहीये, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलेलो आहे. विचारधारेला कधीही बाजूला टाकलेलं नाहीये, विचारधारा सोडून मी कधी वागलेलो नाहीये आणि पुढेही कधी वागणार नाहीये. मी शिवसेनेतच आहे, शिवसेनेतच राहणार आहे.
3: मी साहेबांना, उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना भेटायला आले होते आणि माझी प्रतिक्रिया आहे, माझं स्टँड ते क्लिअर करायला आले होते की मी पक्षातच आहे आणि त्यांच्यासोबतच आहे. हे माझं स्टँड आहे, मी माझं कार्य नीट निष्ठेने करेन.
4: बिलकुल, उद्धवजी का दिल बड़ा ही है. मैं समझता हूँ इन लोगों ने अपनी भूमिका का पुनर्विचार करना चाहिए, क्योंकि हमने मोदी जी के खिलाफ प्रचार किया था, हमने उद्धव जी के नाम पे प्रचार किया था. उद्धव जी के नाम पे अब चुन के आए हैं, आप जनता के मत का अपमान कर रहे हैं, उद्धव जी का अपमान कर रहे हैं, संगठन का भी अपमान कर रहे हैं.
5: दरवाजे खुले मात्र से
4: बिल्कुल वो एमपीओ के लिए रहे.

0: Shifting focus to Maharashtra now. It seems to be the end of the road for Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray faction. Two of the six rebel MP, Nagesh Patil Ashtekar, formerly joined Eknath Shinde-led Shiv Sena, Maharashtra Deputy Chief Minister and Shiv Sena Chief Eknath Shinde. They've also come out to confirm the split in the Uddhav camp ranks. Hingoli MP cited the fund constraints and differences with the party leadership and also added the lack of development funds and other disadvantages of being in the opposition, such as the inability to get party workers' work done, as important reasons for his own defection. Now, amid these two exits from the Uddhav Sena, a contrasting moment has emerged as Sanjay Dina Patil's daughter, Rajol Patil, met Uddhav Thackeray earlier in the day, expressing her support for Shiv Sena, and said that she had presented her side to the party's leadership, that is to Uddhav Thackeray himself. The political circles in Maharashtra have witnessed a dramatic turn of events after the defection buzz grew in the Uddhav Thackeray camp. Six rebel MPs, including Sanjay Jadhav, Sanjay Deshmukh, Omraj Limbalkar, Bhav Saheb Wakchore, Nagesh Patil Ashtekar and Sanjay Dina Patil, all of whom now are in fact in question with regards to whether they have finalized their crossover to the Shinde faction.
1: लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, फुलफुट करतो आणि ते तुम्हाला माहीत आहे, अनुभवी आहे. ओमराजे निंबाळकरांच्या बाबतीत आपण म्हटलं, खरं म्हणजे काल त्यांच्या वडिलांच्या हत्येचा खटला कोर्टामध्ये निर्णयासाठी होता. ते स्वतः आणि त्यांचं कुटुंब पूर्ण एका वेगळ्या दुःखामध्ये होतं आणि अशा संवेदनशील परिस्थितीमध्ये त्यांना शिवीगाळ करणं आणि आरोप प्रत्यारोप करणं, त्यांना त्यांच्याकडे होते तेव्हा ते अगदी जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून म्हणणं आणि नंतर आरोप करणं रील स्टार म्हणून, हे सगळं जे आहे.
2: पण हे सगळं करत असताना 18 तारखेपर्यंत तरी आम्ही पुलिस कुठे गेलेलो नव्हतो. पण ज्या पद्धतीचं गैरविश्वास किंवा अतिरेक झाला बोलण्याचा, त्याच्यानंतर बऱ्याचशा मंडळीनं विचार केला की आता तिथं थांबून सुद्धा काही फार उपयोग होणार नाही. आणि खरं सांगायचं तर आपण सर्वांना माहिती आहे की खूप दिवसापासून आपण पाहतोय की सत्तेशिवाय कुठलेही कामं कार्यकर्त्याची होत नाही. आणि मी काय दुसरं कुठं गेलेलो नाही आहे, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलेला आहे. विचारधाराला कधीही बाजूला टाकलेलं नाहीये. विचारधारा सोडून मी कधी वागलेलो नाहीये आणि पुढेही कधी वागणार नाहीये. मी शिवसेनेतच आहे, शिवसेनेतच राहणार आहे.
3: मी साहेबांना, उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना भेटायला आले होते आणि माझी प्रतिक्रिया आहे, माझं स्टँड आहे ते क्लिअर करायला आले होते की मी पक्षातच आहे आणि त्यांच्यासोबतच आहे. हे माझं स्टँड आहे, मी माझं कार्य नीट निष्ठेने करेन.
4: बिल्कुल, उद्धवजी का दिल बड़ा ही है. मैं समझता हूँ इन लोगों ने अपनी भूमिका का पुनर्विचार करना चाहिए, क्योंकि हमने मोदी जी के खिलाफ प्रचार किया था, हमने उद्धव जी के नाम पे प्रचार किया था. उद्धव जी के नाम पे अब चुन के आए हैं, आप जनता के मत का अपमान कर रहे हैं, उद्धव जी का अपमान कर रहे हैं, संगठन का भी अपमान कर रहे हैं.
5: दरवाजे खुले मात्र से
4: बिल्कुल वो एमपीओ के लिए रहे.
0: India's push for defence self-reliance has now received a major boost with the commissioning of the three indigenous frontline naval platforms, INS Dunagiri, INS Sanshodhak and INS Agra. Prime Minister Narendra Modi presided over the commissioning ceremony and described the induction as a milestone in strengthening the country's maritime capabilities. Take a look at this comprehensive report.
6: In a major boost to

0: Shifting focus to Maharashtra now. It seems to be the end of the road for Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray faction. Two of the six rebel MP, Nagesh Patil Ashtekar, formerly joined Eknath Shinde-led Shiv Sena, Maharashtra Deputy Chief Minister and Shiv Sena Chief Eknath Shinde. They've also come out to confirm the split in the Uddhav camp ranks. Hingoli MP cited the fund constraints and differences with the party leadership and also added the lack of development funds and other disadvantages of being in the opposition, such as the inability to get party workers' work done, as important reasons for his own defection. Now, amid these two exits from the Uddhav Sena, a contrasting moment has emerged as Sanjay Dina Patil's daughter, Rajol Patil, met Uddhav Thackeray earlier in the day, expressing her support for Shiv Sena, and said that she had presented her side to the party's leadership, that is to Uddhav Thackeray himself. The political circles in Maharashtra have witnessed a dramatic turn of events after the defection buzz grew in the Uddhav Thackeray camp. Six rebel MPs, including Sanjay Jadhav, Sanjay Deshmukh, Omraj Limbalkar, Bhausaheb Wakchore, Nagesh Patil, Ashtekar and Sanjay Dina Patil, all of whom now are in fact in question with regards to whether they have finalized their crossover to the Shinde faction.
1: लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, फुलफुट करतो आणि ते तुम्हाला माहीत आहे, अनुभवी आहे. ओमराजे निंबाळकरांच्या बाबतीत आपण म्हटलं, खरं म्हणजे काल त्यांच्या वडिलांच्या हत्येचा खटला कोर्टामध्ये निर्णयासाठी होता. ते स्वतः आणि त्यांचं कुटुंब पूर्ण एका वेगळ्या दुःखामध्ये होतं आणि अशा संवेदनशील परिस्थितीमध्ये त्यांना शिवीगाळ करणं आणि आरोप प्रत्यारोप करणं, त्यांना त्यांच्याकडे होते तेव्हा ते अगदी जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून म्हणणं आणि नंतर आरोप करणं रील स्टार म्हणून, हे सगळं जे आहे.
2: पण हे सगळं करत असताना 18 तारखेपर्यंत तरी आम्ही पुलिस कुठे गेलेलो नव्हतो. पण ज्या पद्धतीचं गैरविश्वास किंवा अतिरेक झाला बोलण्याचा, त्याच्यानंतर बऱ्याचशा मंडळीनं विचार केला की आता तिथं थांबून सुद्धा काही फार उपयोग होणार नाही. आणि खरं सांगायचं तर आपण सर्वांना माहिती आहे की खूप दिवसापासून आपण पाहतोय की सत्ते शिवा कुठलेही कामं कार्यकर्त्याची होत नाही. आणि मी काय दुसरं कुठं गेलेलो नाही आहे, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलेला आहे. विचारधाराला कधीही बाजूला टाकलेलं नाहीये, विचारधारा सोडून मी कधी वागलेलो नाहीये आणि पुढेही कधी वागणार नाहीये. मी शिवसेनेतच आहे, शिवसेनेतच राहणार आहे.
3: मी साहेबांना, उद्धवसाहेबांना, आदित्यसाहेबांना भेटायला आले होते आणि माझी प्रतिक्रिया आहे, माझं स्टँड ते क्लिअर करायला आले होते की मी पक्षातच आहे आणि त्यांच्यासोबतच आहे. हे माझं स्टँड आहे, मी माझं कार्य नीट निष्ठेने करेन.
4: बिल्कुल, उद्धवजी का दिल बड़ा ही है. मैं समझता हूँ इन लोगों ने अपनी भूमिका का पुनर्विचार करना चाहिए, क्योंकि हमने मोदी जी के खिलाफ प्रचार किया था, हमने उद्धव जी के नाम पे प्रचार किया था. उद्धव जी के नाम पे आप चुन के आए हैं, आप जनता के मत का अपमान कर रहे हैं, उद्धव जी का अपमान कर रहे हैं, संगठन का भी अपमान कर रहे हैं.
5: दरवाजे खुले मात्र से
4: बिल्कुल वो एमपीओ के लिए रहे.
0: India's push for defence self-reliance has now received a major boost with the commissioning of the three indigenous frontline naval platforms, INS Dunagiri, INS Anshodhak and INS Agra. Prime Minister Narendra Modi presided over the commissioning ceremony and described the induction as a milestone in strengthening the country's maritime capabilities. Take a look at this comprehensive report.
6: In a major boost to India's defence self-reliance, the Indian Navy has commissioned three indigenously designed and built frontline warships. INS Dunagiri, INS Sanshodhak and INS Agra. Prime Minister Narendra Modi presided over the commissioning ceremony at Syama Prasad Mukherjee Port and called the induction a significant leap towards building an Atmanirbhar Navy.
7: INS विक्रांत से लेकर आज तक की यात्रा केवल
5: नए युद्धपोतों की यात्रा नहीं है, यह भारत की बढ़ती आत्मनिर्भरता की यात्रा भी है। आज INS अग्रय, INS दुनागिरी और INS संशोधक उसी यात्रा को नई गति दे रहे हैं।
6: Built at Garden Reach Shipbuilders and Engineers in Kolkata and designed by the Indian Navy's Warship Design Bureau, the three warships reflect the rapid progress of India's indigenous shipbuilding program and the Navy's modernization drive.

0: Shifting focus to Maharashtra now. It seems to be the end of the road for Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray faction. Two of the six rebel MP, Nagesh Patil Ashtekar, formerly joined Eknath Shinde-led Shiv Sena, Maharashtra Deputy Chief Minister and Shiv Sena Chief Eknath Shinde. They've also come out to confirm the split in the Uddhav camp ranks. Hingoli MP cited the fund constraints and differences with the party leadership and also added the lack of development funds and other disadvantages of being in the opposition, such as the inability to get party workers' work done, as important reasons for his own defection. Now, amid these two exits from the Uddhav Sena, a contrasting moment has emerged as Sanjay Dina Patil's daughter, Rajul Patil, met Uddhav Thackeray earlier in the day, expressing her support for Shiv Sena, and said that she had presented her side to the party's leadership, that is to Uddhav Thackeray himself. The political circles in Maharashtra have witnessed a dramatic turn of events after the defection buzz grew in the Uddhav Thackeray camp. Six rebel MPs, including Sanjay Jadhav, Sanjay Deshmukh, Omraj Nimbalkar, Bhausaheb Wakchore, Nagesh Patil, Ashtekar and Sanjay Dina Patil, all of whom now are in fact in question with regards to whether they have finalized their crossover to the Shinde faction.
1: लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, फुलफुट करतो आणि ते तुम्हाला माहीत आहे, अनुभवी आहे. ओमराजे निंबाळकरांच्या बाबतीत आपण म्हटलं, खरं म्हणजे काल त्यांच्या वडिलांच्या हत्येचा खटला कोर्टामध्ये निर्णयासाठी होता. ते स्वतः आणि त्यांचं कुटुंब पूर्ण एका वेगळ्या दुःखामध्ये होतं आणि अशा संवेदनशील परिस्थितीमध्ये त्यांना शिबिगाळ करणं आणि आरोप प्रत्यारोप करणं, त्यांना त्यांच्याकडे होते तेव्हा ते अगदी जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून म्हणणं आणि नंतर आरोप करणं रील स्टार म्हणून, हे सगळं जे आहे.
2: पण हे सगळं करत असताना 18 तारखेपर्यंत तरी आम्ही पुरुष कुठे गेलेलो नव्हतो. पण ज्या पद्धतीचं गैरविश्वास किंवा अतिरेक झाला बोलण्याचा, त्याच्यानंतर बऱ्याचशा मंडळीनं विचार केला की आता तिथं थांबून सुद्धा काही फार उपयोग होणार नाही. आणि खरं सांगायचं तर आपण सर्वांना माहिती आहे की खूप दिवसापासून आपण पाहतोय की सत्तेशिवाय कुठलेही कामं कार्यकर्त्याची होत नाही. आणि मी काय दुसरं कुठं गेलेलो नाही आहे, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलेला आहे. विचारधारेला कधीही बाजूला टाकलेलं नाहीये. विचारधारा सोडून मी कधी वागलेलो नाहीये आणि पुढेही कधी वागणार नाहीये. मी शिवसेनेतच आहे, शिवसेनेतच राहणार आहे.
3: मी साहेबांना, उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना भेटायला आले होते आणि माझी प्रतिक्रिया आहे, माझं स्टँड आहे ते क्लिअर करायला आले होते की मी पक्षातच आहे आणि त्यांच्यासोबतच आहे. हे माझं स्टँड आहे, मी माझं कार्य नीट निष्ठेने करेन.
4: बिल्कुल, उद्धवजी का दिल बड़ा ही है. मैं समझता हूँ इन लोगों ने अपनी भूमिका का पुनर्विचार करना चाहिए, क्योंकि हमने मोदी जी के खिलाफ प्रचार किया था, हमने उद्धव जी के नाम पे प्रचार किया था. उद्धव जी के नाम पे आप चुन के आए हैं, आप जनता के मत का अपमान कर रहे हैं, उद्धव जी का अपमान कर रहे हैं, संगठन का भी अपमान कर रहे हैं.
5: दरवाजे खुले मात्र से
4: बिल्कुल वो एमपीओ के लिए रहे.
0: India's push for defence self-reliance has now received a major boost with the commissioning of the three indigenous frontline naval platforms, INS Dunagiri, INS Sanshodhak and INS Agra. Prime Minister Narendra Modi presided over the commissioning ceremony and described the induction as a milestone in strengthening the country's maritime capabilities. Take a look at this comprehensive report.
6: In a major boost to India's defence self-reliance, the Indian Navy has commissioned three indigenously designed and built frontline warships. INS Dunagiri, INS Sanshodhak and INS Agrai. Prime Minister Narendra Modi presided over the commissioning ceremony at Syama Prasad Mukherjee Port and called the induction a significant leap towards building an Atmanirbhar Navy.
7: INS विक्रांत से लेकर आज तक की यात्रा केवल
5: नए युद्ध पोतों की यात्रा नहीं है, यह भारत की बढ़ती आत्मनिर्भरता की यात्रा भी है। आज INS अग्रय, INS दुनागिरी और INS संशोधक उसी यात्रा को नई गति दे रहे हैं।
6: Built at Garden Reach Shipbuilders and Engineers in Kolkata and designed by the Indian Navy's Warship Design Bureau, the three warships reflect the rapid progress of India's indigenous shipbuilding program and the Navy's modernization drive.
7: These three warships, yes, we have made history on 30th of March 2026 when we delivered three warships of three different classes to the Indian Navy. Same customer, same shipyard, three different classes of warships, a very unique achievement.
6: INS Dunagiri is a modern stealth frigate packed with advanced sensors and weapon systems. The warship is armed with BrahMos supersonic cruise missiles and is designed for multi-dimensional combat operations.
8: INS Dunagiri is the fifth ship in the sequence. So why do we call it a stealth frigate? We call it a stealth frigate because it has got reduced RCS, radar cross-sectional area, and we have features that makes it very, very silent.
6: Joining the fleet is INS Sanshodhak, a state-of-the-art survey vessel equipped with advanced hydrographic systems, autonomous underwater vehicles and digital side-scan sonar, significantly enhancing the Navy's maritime survey capabilities.
9: The INS Sanshodhak, this is specialized in conduct of hydrographic surveys, which helps in understanding the ocean spaces, and accordingly all maritime operations, maritime trade, any kind of naval operations or maybe coastal development, can be efficiently planned, and it overall supports the economic growth of the country as well, in addition to the naval operations.
6: Completing the triad is INS Agrai, a specialized anti-submarine warfare